0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: वेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः एफएम 90.4 केएलई गणसू. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणू दोन्ही 90.4 FM KLE कणसूर.

गुड मॉर्निंग, तुम्ही देऊन आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसुवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषाला तुम्ही ऐकत आहात. आज आहे रविवार 5 जुलै 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. मोठे विचार आणि प्रामाणिक प्रयत्न कधीही वाया जात नाहीत, ते आज ना उद्या तुम्हाला नक्कीच यश मिळवून देतात. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. रॉजर फेडरर यांनी विक्रमी 15वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले. इंडोनेशियामध्ये पहिली अध्यक्षीय निवडणूक झाली. दिवस होताच

एपीजे अब्दुल कलाम यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर झाला तोही आजच्याच दिवशी. स्वित्झर्लंडच्या 16 वर्षाच्या टेनिस खेळाडूने विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले तेही आजच. यन पंत यांनाही आर्यभट्ट पुरस्कार जाहीर झाला तोही आजच्याच दिवशी. केप वर्दे देशाला पोर्तुगाल पासून स्वातंत्र्य मिळाले तेही आजच. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ पुणे महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली तीही आजच्याच दिवशी. साल होत 1916. गंधर्व नाटक मंडळीची स्थापना झाली आणि ही स्थापना बालगंधर्वांनी केली. दिवस होत आजचा. साल होत 1913. थॉमस कुक यांनी लेस्टर ते लोफरो अशी पहिली सहल आयोजित केली होती तीही आजच्याच दिवशी. साल होत 1841. आता आजचे जन्मदिवस पाहू. राकेश झुंझुनवाला भारतीय गुंतवणूकदार आणि स्टॉक ट्रेडर आकाशा एअरचे संस्थापक यांचा जन्म आजचाच. रेणू सलुजा चित्रपट संकलक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. रामविलास पासवान भारतीय राजकारणी यांचाही जन्म आजच. एस के भगवान भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माते आणि लेखक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. आनंद साधले साहित्यिक यांचाही जन्म आजच आहे. के करुणाकरन केरळचे पाचवे मुख्यमंत्री यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहून उभोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्यासोबत. आजचं राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. आज तुमच्यासाठी सुवर्ण दिवस आहे. तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी गोड बोलण्याची कला शिकावी लागेल. वृषभ रास, आज तुम्ही सौंदर्य आणि व्यक्तिमत्वाकडे विशेष लक्ष द्याल. आज तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस एखादा मोठा छंद पूर्ण करण्यात घालवू शकता. मिथुन रास, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आणि आर्थिक बाबतीत समृद्ध आहे. नवीन लोकांना भेटल्याने तुमच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल. कर्क रास, आज तुम्ही तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. तुम्हाला तुमच्यातील कलागुण बाहेर आणण्याची गरज आहे. सिंह रास, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. व्यावसायिकांसाठी दिवस शुभ असेल. लोकांच्या मदतीने तुमचे उत्पन्न वाढेल. कन्या रास, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. इतरांशी सहकार्य करणे तुमच्यासाठी सोपे होईल. या होत्या सहा राशी आणि आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE.

मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे केलवेणू 290 आपण पुढच्या 6 ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज तुम्हाला जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन खूप सकारात्मक वाटेल. वेळेशी सुसंगतेची भावना असेल. वृश्चिक रास, आजचा दिवस तुमच्यासाठी सुखशांतीचा असणार आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायात बुद्धी कौशल्य आणि हुशारीचा वापर कराल. धनु रास, आज तुमचा दिवस भाग्यवान असेल. जोडीदार व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त करू शकतो. मकर रास, आज तुमच्यासाठी अविस्मरणीय दिवस आहे. सामाजिक क्षेत्रात तुमची रुची वाढण्याची चिन्हे आहेत. कुंभ रास, आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले लाभ मिळू शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला लगेच मिळेल. आणि शेवटची मीन रास, तुम्हाला आज नशिबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. नवीन उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत ते आता यशस्वी होताना दिसत आहे. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण घेऊन आलो आहोत एक खास आणि प्रेरणादायी अनुभव. भाग्यनगर कृषी कॉलनी येथील विद्यार्थिनी आणि त्यांच्या शिक्षिका सौ मंगल हेबाळकर आज आपल्यासोबत आहेत. यांनी KLE वेणुधोनी 90.4 FM या रेडिओ स्टेशनला भेट दिली आणि रेडिओ केंद्राचं कार्य, कार्यक्रम निर्मिती आणि त्याचं एडिटिंग कसं होतं या सर्व प्रक्रियेविषयी त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली. या भेटी दरम्यान विद्यार्थिनींनी उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला आणि अनेक प्रश्न विचारून रेडिओ विश्वाची ओळख करून घेतली. चला तर मग ऐकूया या विशेष भेटीचा अनुभव त्यांच्याच शब्दात, ज्याच्यामध्ये आपल्यासोबत असणार आहेत कुमारी सानवी हेबाळकर, सुधीती कुलकर्णी, संस्कृती देशपांडे, निसर्गा कामकर आणि त्यांच्या शिक्षिका सौ मंगल हेबाळकर यांना आपण ऐकतोय. तर लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू.
1: नमस्कार मनीषा जी, मी माझी शिक्षिका सौ मंगल हेबाळकर. आम्ही कृषी कॉलनी 8 क्रॉस भाग्यनगर मधून बोलतो आहोत. आमच्या मुलींना रेडिओ केंद्रावर एक निबंध लिहायचा आहे, त्यासाठी तुमच्याकडून माहिती घेण्यासाठी आम्ही तुमच्या या स्टुडिओत आलो आहोत. आमच्या मुलांना माहिती द्या अशी विनंती. विद्यार्थिनींची नावे आहेत सानवी हेबाळकर, KLS इंग्लिश मीडियम स्कूल 6, सुदिती MV हेरवाडकर 6, संस्कृती संत मीरा 5, निसर्गा मुक्तांगण विद्यालय 10.
0: थँक्यू तुम्हाला आधी सर्वांना, कारण वेणुधोनी म्हणजेच रेडिओ जे केंद्र आहे त्यावरती तुम्ही निबंध लिहिण्यासाठी आमचं स्टेशन सिलेक्ट केलात आणि अगदी आवडीनं तुम्ही इथं आलात, त्याबद्दल सर्वात आधी अभिनंदन तुमच्या सर्वांचं.
2: वेणुध्वनी केंद्राची स्थापना केव्हा झाली?
0: वेणुधोनी केंद्राची स्थापना तर 2014 झाली, ती बॅकग्राऊंड मध्ये होती आणि 2015 पासून सर्व लोकांना वेणुधोनी हे ऑन एअर ऐकायला भेटलं, म्हणजे रेडिओ मध्ये तुम्हाला ऐकायला भेटलं 2015 ला. 2014 पासून आपण बॅकग्राऊंड मध्ये काम करत होतो, जसं की सगळे प्रोग्राम बनवणं आणि बँक बनवून ठेवणं, म्हणजे स्टोअर करून ठेवणं, म्हणजे एकदा रेडिओ स्टेशन स्टार्ट झालं की प्रोग्राम मध्ये गॅप पडू नये यासाठी आम्ही वर्षभर काम केलं आणि 2015 पासून आम्ही ऑन एअर गेलो.
3: इथे प्रोग्राम कसे चालतात?
0: इथे प्रोग्राम 3 लँग्वेज मध्ये चालतात, जे की कन्नडा, हिंदी, मराठी असे 3 लँग्वेज आहेत ज्या बेळगावच्या लोकल लँग्वेजेस आहेत आणि याच्यामध्ये भरपूर लोक पार्टिसिपेट करतात आणि खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रोग्राम आपल्याकडे चालतात ज्याच्यामध्ये तुमच्यासारखी मुलं भाग घेऊ शकतात आणि कृषीवरती प्रोग्राम चालतात, भरपूर व्हरायटी ऑफ प्रोग्राम आमच्याकडे चालू असतात.
3: तुम्ही रेकॉर्डिंग कधी कधी करता?
0: आमचं ऑफिसचं टायमिंग आहे 6 ते 9 PM. तर आमचं म्हणजे जे आम्ही प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह आहोत किंवा तुम्ही जे RJ म्हणून ओळखता त्यांची ड्युटी आहे 9 ते 5. तर 9 ते 5 या दरम्यान आपलं रेकॉर्डिंग होत असतं स्टुडिओ मध्ये.
3: लाईव्ह म्हणजे काय? लाईव्ह प्रोग्राम प्रसारित होतात का?
0: लाईव्ह म्हणजे नेमकं काय की आपण आता बोलतोय तर हे डायरेक्टली ऑन एअर जाणं, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला रेडिओवरती ऐकू जाणं, म्हणजे इथं सध्या बोलतोय आपण आणि डायरेक्टली तुम्ही बाहेर ऐकणं याला लाईव्ह म्हणतात आणि ते पुन्हा प्रसारण होत नाही, हे डायरेक्टली एकदाच लाईव्ह जातं.
2: या FM केंद्राची स्थापना करण्याचा उद्देश काय?
0: खरं तर आमचे जे KLE संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरे, त्यांचं एक स्वप्न होतं की आपण कम्युनिटीशी आणखीन जोडलं जावं, म्हणजे जी तळागाळातली किंवा जी लोक आहेत त्यांच्याशी डायरेक्टली जोडलं जावं, या उद्देशानं त्यांनी हे रेडिओ स्टेशन सुरू केलं, म्हणजे जेणेकरून कम्युनिटीसाठी आणखीन थोडं काम करता यावं या उद्देशानं याची स्थापना त्यांनी केली.
4: मॅडम, ह्या केंद्राचे नाव वेणुधोनी असे का?
0: खूपच चांगला प्रश्न आहे आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असावा की वेणुधोनी हे नाव कसं पडलं. वेणुधोनी हे नाव असं पडलं की पूर्वी बेळगावचं नाव हे वेणुग्राम होतं आणि वेणुग्राम नाव असल्यामुळं असंही म्हटलं जातं की बेळगावमध्ये पूर्वी बांबूची झाडं खूप असायची आणि त्याच्यामुळं बेळगावला वेणुग्राम हे नाव पडलं. हे किती लोकांना माहिती आहे माहिती नाही मला, पण असं सांगितलं जातं आणि त्याच्यामुळंच वेणुग्राम हे नाव बेळगावला पूर्वी होतं, तर त्याचाच आम्ही वेणू घेतला आणि आमचा ध्वनी असं मिळून वेणुधोनी हे आमच्या रेडिओ स्टेशनला नाव देण्यात आलं.
3: इथे कोण कोण येऊन कार्यक्रम देऊ शकतात?
0: जसं मी आधीच्या एका प्रश्नामध्ये सांगितलं की व्हरायटी ऑफ प्रोग्राम आपल्याकडे चालू असतात, तसं तुमच्यासारखी मुलं शाळेची येऊन प्रोग्राम देऊ शकतात, महिला वर्ग जो आहे तो प्रोग्राम देऊ शकतो, साहित्य जे लिहितात म्हणजे कविता लिहिणं असेल किंवा स्टोरी लिहिलेली असेल तीही येऊन इकडं सादर करू शकतात, परत सायंटिस्ट असतील, शेतकरी असतील, कोणीही येऊन इकडं प्रोग्राम देऊ शकतात, फक्त छान बोलता आलं पाहिजे, वेळ थोडा मॅनेज केला पाहिजे आणि प्रोग्राम मधून काहीतरी एखादा मेसेज आपण लोकांना दिला पाहिजे.
4: दर दिवशी किती तास कार्यक्रम होतात?
0: आमचं रेडिओ स्टेशन 15 तास चालतं दिवसातून. जसं मी सांगितलं की सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे बॅनर आम्ही बनवलेले आहेत वेगवेगळ्या लँग्वेजचे, तर त्याप्रमाणे ते कार्यक्रम प्रसारित होत असतात.
2: कोणकोणत्या भाषेत कार्यक्रम होऊ शकतात?
0: 3 भाषेमध्ये प्रोग्राम होतात आपले, जसं की कन्नडा, हिंदी आणि मराठी. इंग्लिश मधले पण होतात, काही लोकांनी कोकणी पण म्हटलेलं आहे. पण जास्त प्रमाणात प्रोग्राम जर होत असेल तर ह्या 3 लँग्वेजमध्ये होतात.
2: मॅडम, मी ही अनाउन्सर होऊ शकते का?
0: नक्कीच. अनाउन्सर होण्यासाठी म्हणजे आपल्याकडे छान आवाज असायला पाहिजे अशी काही गरज नाही. फक्त आपलं प्रेझेंटेशन कसं आहे, आपण कोणत्या विषयावरती कसं बोलतो, कसं प्रेझेंट करतो, हे जास्त महत्वाचं ठरतं. त्याच्यामध्ये आपल्याला किती नॉलेज आहे हे जास्त महत्वाचं ठरतं. आणि त्याच्यासोबत आपली भाषेवरती कशी कमांड आहे ते खूप मॅटर करतं. त्यामुळं अनाउन्सर हे कोणी होऊ शकतं थोडासा प्रयत्न केला तर.
4: ह्या बेळगावच्या विनोदनी केंद्राचा कार्यक्रम कुठपर्यंत ऐकू येतो?
0: वेणुधोनी हे कम्युनिटी रेडिओ आहे, तर कम्युनिटी रेडिओचे काही नॉर्म्स आहेत, काही रुल्स अँड रेग्युलेशन आपल्याला फॉलो करावे लागतात. त्यामुळं कम्युनिटी रेडिओला ही फक्त सराउंडिंग म्हणजे जिथं स्टेशन आपलं स्थापित आहे त्याच्या आजूबाजूला ऍज पर नॉर्म्स 15 किलोमीटर ऐकायला येतं. पण आपलं जे स्टेशन आहे ते आसपास दुसरं स्टेशन नसल्यामुळं रेडिओ स्टेशन खूप दूरपर्यंत आपला रेडिओ ऐकायला जातो.
2: आम्ही मोबाईलवर आमचा आवाज रेकॉर्ड करतो तेव्हा इतका स्पष्ट आवाज रेकॉर्ड होत नाही, पण तुमच्याकडे किती छान रेकॉर्डिंग कसे होते?
0: आता जिथं आपण बसलोय ना, हा आपला स्टुडिओ आहे, याला रेकॉर्डिंग रूम म्हणतात. आणि मधली जी रूम आहे ती एडिटिंग रूम आहे, त्याच्या बाजूची जी रूम आहे ती लाईव्ह रूम आहे. तर हा जो पूर्ण सेटअप आहे तो साऊंड प्रूफ स्टुडिओ आहे. ह्याच्यामध्ये जे मटेरियल वापरलेलं आहे ते अशा पद्धतीचं आहे मटेरियल की इथून ह्या रूम मधून त्या रूम मध्ये असाच ऐकू जात नाही आवाज. ते आपण एकतर इशारा करायला पाहिजे मग ते समजून घेतात, नाहीतर मग माईक थ्रू त्यांनी तिथं स्पीकरला ऐकतात. ह्या दोनच माध्यमातून हे म्हणजे आवाज आपला इकडचा तिकडे जाऊ शकतो. तर हा साऊंड प्रूफ स्टुडिओ असल्यामुळं इथली जी क्लॅरिटी आहे ती अगदी छान येते, म्हणजे रेडिओ क्वालिटी आपण जे म्हणतो ती छान येते. मोबाईल मध्ये आपण जेव्हा रेकॉर्ड करतो त्यावेळी आजूबाजूचा आवाज येत असतो आणि तो आपण अवॉइड नाही करू शकत किंवा त्याला काढूही नाही शकत. एका लेवल पर्यंत थोडस एडिटिंग होऊ शकतं, पण

0: छान बोलू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन थोड्याशा गोष्टी आमच्या वेणुधुनीबद्दल मी सांगेन की आपले लाईव्ह प्रोग्राम जे होतात त्याच्यामध्ये दोन टाईपचे लाईव्ह होतात. म्हणजे एकामध्ये डॉक्टर्स येऊन इथं भाग घेतात आणि ज्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुम्हाला काहीतरी आजार आहे किंवा घरच्यांना काहीतरी होतंय तर तुम्ही डायरेक्ट डॉक्टरांशी बोलू शकता. अशा प्रकारचे लाईव्ह शो होतात जे महिन्यातून दोन किंवा तीन आपण अरेंज करतो. आणि रोजचे जे आम्ही आरजे बोलत असतो त्याचं शेड्यूलही आहे, ते 10 ते 12 कन्नड लँग्वेज मध्ये होतात लाईव्ह शो, 2 ते 4 मराठी लँग्वेज आणि 5 ते 8 हिंदी लँग्वेज. असे हे रोजचे लाईव्ह शो आमचे असतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त डॉक्टरांचे लाईव्ह शो, आपल्याला प्रोजेक्टही मिळतात आपलं काम बघून. त्या प्रोजेक्टवरती आम्ही काम करतो. आउटरीच प्रोग्राम आम्ही बरेचसे अरेंज करतो, जिथं जाऊन लोकांना माहिती देणं असेल किंवा शेताबद्दलची माहिती असेल, ऑर्गॅनिक फार्मिंग कसं करावं, किंवा तुम्ही गोबर गॅसबद्दल ऐकून नसाल कदाचित, त्याचा उपयोग आपण कसा करून घ्यावा, ही सगळी माहिती पण देतो. डॉक्टरांना घेऊन जातो, आरोग्याविषयी माहिती देतो. महिलांना बऱ्याचशा समस्या असतात, मेनोपॉज असेल किंवा मासिक पाळीच्या तक्रारी असतील किंवा पर्सनल हायजीन मुलांनी कसं शाळेमध्ये मेंटेन ठेवावं याविषयीची शाळेमध्ये जाऊन आम्ही कार्यक्रम करतो, किंवा गुड टच बॅड टच असेल याबद्दल अवेअरनेस करतो. असे वेगवेगळे आम्ही प्रोग्राम शाळेमध्ये सुद्धा अरेंज करतो. रेडिओबद्दल आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटेल की आपल्या रेडिओचं म्हणजे केली वेणुधुनी हे एक ॲप सुद्धा आहे जे तुम्ही मोबाईल प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून घेऊ शकता आणि जगभरात कुठेही ऐकू शकता विदाऊट एनी डिस्टर्बन्स. तर हे ॲप आपलं 24 तास सुरू असतं. जेव्हा आम्ही लाईव्ह असतो म्हणजे सकाळी 6 ते 9 या दरम्यान रेडिओवरती जे प्रोग्राम आपल्याला ऐकायला भेटतात तेच ॲपवरती चालू असतात आणि 9 नंतर छान अशी जुन्या गाण्यांचा कार्यक्रम आपण 24 तास ऐकू शकतो. तेव्हा याचाही तुम्ही आनंद घेऊ शकता.
1: मनीषा जी तुम्ही फारच छान सांगितलात. आता आमच्या मुली खरोखरच निबंध इतका सुंदर लिहितील, खरं सगळं व्यवस्थित लिहितील, त्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत.
0: थँक्यू सो मच तुम्ही इकडे आल्याबद्दल. आणि हा एक वेगळा प्रोग्राम आपण केला, फर्स्ट टाइम म्हणजे माझ्या स्टेशन बद्दल एवढ्या निवांतपणे सांगता आलं मला. अर्थात बऱ्याच कॉलेजची वगैरे व्हिजिट होते त्यावेळी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगतच असतो, पण प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून ही पहिलीच वेळ होती आणि छान वाटलं बोलून. थँक्यू. श्रोतेव, भाग्यनगर कृषी कॉलनी येथील विद्यार्थिनी आणि त्यांच्या शिक्षिका यांच्या केएलई वेणुधुनी 90.4 FM भेटीचा हा विशेष कार्यक्रम आपण ऐकत होतो. या भेटीतून विद्यार्थ्यांना सामुदायिक रेडिओचे महत्व, कार्यपद्धती आणि जनसंपर्काचे प्रभावी माध्यम म्हणून रेडिओची भूमिका समजून घेण्याची संधी मिळाली. या संस्मरणीय भेटीमुळे अनेक नवीन कल्पना, अनुभव आणि प्रेरणा त्यांना मिळाली, ज्यामध्ये आपल्यासोबत होत्या सान्वी हेब्बाळकर, सुदिती कुलकर्णी, संस्कृती देशपांडे, निसर्गा कामकर आणि त्यांच्या माजी शिक्षिका सौ मंगल हेब्बाळकर आणि त्यांच्यासोबत किशोर काकडे आणि सौ उज्ज्वला काकडे सुद्धा उपस्थित होते. हा कार्यक्रम अतिशय वेगळा होता, तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी कार्यक्रमासह पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.
2: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
3: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
2: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
3: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
2: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ, ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟ್, ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
3: ವಿಳಾಸ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, KLE's ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ.
2: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255250 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 or just dial 1099.
3: ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
0: ಕೇಲಿ ಫಾರ್ಮಸಿ ಕಾಲೇಜ್ ಬೆಳಗಾವ್ ಶೈಕ್ಷಣಿಕ ವರ್ಷ 2026 ಆಣಿ 2027 ಸಾಟಿ ಪ್ರವೇಶ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಸುರು ಝಾಲಿಯೆ. ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್ ಬಸವನಕುರ್ಚಿ ಬೆಳಗಾವ್ ಯೇಥೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಸುವಿಧಾನಿ ಸುಸಜ್ಜ ನವ್ಯಾ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಮಧ್ಯೆ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಸ್ಥಳಾಂತರಿತ ಝಾಲೆ ಆಹೆ. ಉಪಲಬ್ಧ ಅಭ್ಯಾಸಕ್ರಮ ಅಸಾ ಆಹೆ ಬಿಫಾರ್ಮ್, ಫಾರ್ಮ್ ಡಿ, ಎಂ ಫಾರ್ಮ್, PhD. ಫಾರ್ಮಸಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಉಚ್ಚ ಶಿಕ್ಷಣ ಘೇಣ್ಯಾಸಾಠಿ ಸುವರ್ಣ ಸಂಧಿ. ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯಾಚಿ ಪ್ರಮುಖ ವೈಶಿಷ್ಟ್ಯ 100 ಹುನ್ ಅಧಿಕ ವರ್ಷಾಚಿ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಪರಂಪರಾ ಆಣಿ ಅನುಭವ. ಜಗಭರತಿಲ್ 3000 ಹುನ್ ಅಧಿಕ ಮಾಜಿ ವಿದ್ಯಾರ್ಥ್ಯಾಂಚೆ ಭಕ್ಕಂ ನೆಟ್ವರ್ಕ್. ಬೆಳಗಾವಿ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ ರಸ್ತೆ

सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kle.farm.edu.

केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: ಇದುವರೆಗೂ ಕೇಳಿದ್ರೆ ಕೆಎಲ್ಇ ಕೃಷಿ ಮಿತ್ರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಕಾಗವಾಡ ತಾಲೂಕಿನ ಜೋಗುಳ ಗ್ರಾಮದ ಪ್ರಗತಿಪರ ರೈತರು ಹಾಗೂ ಭಾರತೀಯ ಕೃಷಿಕ ಸಮಾಜದ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀ ಗುರುಗೌಡ ಮಲಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಮಾಹಿತಿ ಹಂಚಿಕೊಂಡರು. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM ಕೆಎಲ್ಇ ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: केली कैंसर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कैंसर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कैंसर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

टेली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे.

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगाव येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740-63-9702. वेबसाइट आहे www.kleefarm.edu. बेळगावचा नवा माडाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले आलिशान वसाहत. सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 KLE कनसुवाण्याच्या बालविश्व मध्ये। माझ्यासोबत आहे सुहानी सचिन वेदनेकर। ती फोर्थ स्टँडर्ड मध्ये शिकते आणि जैन हेरिटेज स्कूलची विद्यार्थिनी आहे। तिने एक वेगळं वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे, ते काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचसोबत सुहानीला सुद्धा विचारणार आहे की ते तिनं कसं केलं आणि तिथपर्यंत ती कशी पोहोचली। तर तिचं नाव जसं मी सांगितलं, सुहानी सचिन वेर्णेकर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये तिचं नाव नोंदवलेलं आहे। आणि रुबिक्स क्यूब मोझाईक स्पर्धेत 300 मुलांनी सहभाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये 293 मुलं सिलेक्ट झाली आणि त्यांचा सहभाग ह्या गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये केला गेला। त्याच्यामध्ये सुहानीही एकटी होती आणि ती आपल्या बेळगावची जैन हेरिटेज स्कूलची विद्यार्थिनी आहे। तर तिच्याशी मी आज गप्पा मारणार आहे। सुहानी, कसं होतं, छान होतं ना?
1: हो, मला फार आवडलं।
0: पण त्याआधी वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे।
1: थँक्यू।
0: सुहानी, मला सांग, तू फोर्थ स्टँडर्ड मध्ये आता आहेस जैन हेरिटेज स्कूलला, कशी आहे शाळा?
1: चांगली आहे।
0: फक्त चांगली?
1: चांगलं शिकवते।
0: चांगलं शिकवतात? तुला कोणता विषय आवडतो?
1: इंग्लिश।
0: इंग्लिश?
1: आणि मॅथ्स।
0: हा, मॅथ्स आवडतो तुला? मला अजिबात आवडत नाही बघ, खूप डिफिकल्ट जात आहे। बर, टीचर कुठले आवडतात ग?
1: सबिना मॅम।
0: कोणता विषय घेतात त्या?
1: इंग्लिश।
0: इंग्लिश, ओके। किती पर्सेंटेज घेतेस तू?
1: 99.
0: काय सांगतेस, खरंच? अरे वा, मग किती वेळा अभ्यास करतेस का? आठवत नाही की अभ्यासच करत नाहीस?
1: करतेस।
0: कोण कोण असत घरी?
1: मम्मी, पप्पा, आजी, आजोबा।
0: अच्छा, आणि तू एकटीच? बर, मग शाळेतून घरी गेल्यानंतर काय करतेस तू?
1: ड्रॉइंग
0: करतेस आधी? काय काय ड्रॉ करतेस तू?
1: मिकी माउस।
0: बर,
1: डोरेमॉन। नेचर।
0: बर,
1: आणि सीनरी।
0: हा, अच्छा, मग कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलीस ड्रॉइंगच्या? केली होतीस? प्राइज
1: मिळालं? नाही
0: मिळालं।
1: हा, मिळालं।
0: बर, कुठे घेतली होतीस मग? शाळेमध्येच?
1: नाही,
0: बाहेर होत।
1: देवेज्ञ समाज
0: त्यांच्याकडून ऑर्गनाइज केलं होतं। स्कूलमध्ये तुम्ही गप्पा मारता की नाही फ्रेंड्स म्हणून?
1: होय।
0: टीचर सर रागून घेता, शांत बसा असं म्हणत नाहीत? नाही म्हणत? मग तुम्ही दंगा घालत नाही वाटत?
1: नाही।
0: बर, घरी तरी घालतेस की नाही?
1: होय।
0: कुणासोबत?
1: सगळ्यावर।
0: सगळ्यांच्या बरोबर? कोण आवडते घरी जास्त?
1: पप्पा।
0: का ग? पप्पाच का रागवत नाहीत, मारत नाहीत? आई रागवते?
1: नाही,
0: मग
1: पप्पा जास्त आवडतात।
0: पप्पाच जास्त आवडतात, कारण माहित नाही? छान। आता आई रागवेल बघ, मग आई नाराज होणार आता?
1: नाही
0: नाही होणार।

0: आई म्हणणार आमची नावं सांगितली नाहीत, आजी आजोबा म्हणणार आमची नावं सांगितली नाहीत, फक्त पप्पांचं नाव सांगितलं, असं होणार की
1: नाही?
0: नाही होणार, कॉन्फिडन्स आहे म्हण तुला. बर, मला सांग की तू एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलंस आता, होय ना?
1: होय.
0: काय होतं ग ते?
1: क्यूब सॉल्व करून तीनदा पॅटर्न करून टायगरचं मोजाईक करायचं होतं.
0: बर, मग खूप डिफिकल्ट आहे ते.
1: होय.
0: मग कसं केलं तुम्ही लोकांनी?
1: सगळे 300 लोकांनी मिळून केलं.
0: 300 मुलं होती. सगळी तुझ्या एजचीच होती की मोठी होती?
1: थोडे मोठे, थोडे छोटे.
0: छोटे पण होते, छोटे मोठे मिक्स. अच्छा, मग किती वेळ लागला तुम्हाला हे करायला? तरी साधारण
1: 3 hours.
0: 3 तास लागले. मग त्याच्या आधी वेगवेगळे राऊंड घेतले तुमचे?
1: नाही, आधी क्यूब सॉल्व करायचं होत.
0: बर,
1: 3 पॅटर्न करून टायगरच्या मोजॅक मध्ये ठेवायचं होत.
0: मग हे सर्व बनवण्यासाठी तुम्हाला 3 तास लागले. कसा होता एक्सपिरियन्स तुझ्यासाठी?
1: खूप एक्सपिरियन्स होता.
0: छान मजा आली. बर, हे तू कधीपासून शिकलीस?
1: लास्ट 4 months.
0: फक्त 4 months झाले? बर, कसं काय तुला वाटलं ग हे शिकावं म्हणून, कारण अगदीच वेगळं आहे ते?
1: मी आधी मोबाईलवर खेळत होते. माझ्या चाचू बेंगलुरून आल्यानंतर तिने म्हटलं मोबाईल घेऊ नकोस, क्यूब घे म्हणून. मग मला ते काय कळलं नाही. मग चाचूने मला शिकवलं आणि मी जेव्हा बेंगलोरला हॉलिडेजला गेले तेव्हा माझ्या चाचूचं ते ब्रेनिक्स म्हालसा ब्रेनिक्स सेंटरमध्ये मोजॅक करायचं होतं म्हणून मी तिथं गेली.
0: तिथं गेलीस आणि तुझंही सिलेक्शन झालं त्यामध्ये. म्हणजे आधी तुझ्या अंकलनी तुला सांगितलं होतं, थोडं आयडिया दिली होती आणि तू नंतर प्रॅक्टिस केलीस.
1: हो
0: ना?
1: हो.
0: आधी कधी खेळामध्ये बघितली होतीस हे क्यूब्स? नाही बघितलीस. कितीतरी लोक ट्राय करतात की ग, मुलं ट्राय करत असतात, मोठेही ट्राय करतात, पण होत नाही ते. तुला आयडिया आहे त्याची?
1: नाही
0: आहे. बर, मग तू आता 4 महिने झालं शिकतेस हे. मग तू आता दुसऱ्या मुलांना शिकवतेस का? शिकवतेस. किती जणांना शिकवलीस?
1: 8 जणांना.
0: सगळ्यांना येत आता?
1: नाही, 2 लोकांना.
0: त्याच्यामध्ये दोघांना येत. ओके. बर, हे जे वर्ल्ड रेकॉर्ड झालं ते कुठं झालं?
1: बेंगलोर मध्ये.
0: बर, मग आता ह्याच्या नंतर आणखीन काय करायचं प्लॅनिंग आहे तुझं?
1: डॉक्टर बनायचंय.
0: तुला डॉक्टर बनायचंय? अरे वा, ही तुझी स्वतःची इच्छा आहे की पप्पांची आहे?
1: माझी.
0: तुझी आहे. आणि समज बाई पप्पा म्हटले की नाही तू डॉक्टर नको, प्रोफेसर पण, मग काय करशील?
1: नाही, डॉक्टरच बनणार.
0: डॉक्टरच बनणार. व्हेरी गुड. मग हे जे क्यूब्स आहेत ना सुहानी, ते तू 3x3 असं वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये करतेस ना? काय काय असतं ते नेमकं?
1: 3x3 पिरॅमिड, 2x2, 4x4x4 आणि 4x4.
0: मग एवढे सगळे येतात तुला? मग ह्याच्या उन्हाने जास्त पण असतं ते?
1: हो.
0: कितीच असतं तर मॅक्झिमम? ह्याच्यापेक्षा जास्त आणखीन आहेत?
1: हो.
0: कितीचे आहेत?
1: माहिती
0: नाही तुला अजून? बर, मग तुला कुठपर्यंतचे येतात आता?
1: आता 5x5 पर्यंत
0: तेवढे येतात. घरी तुझा अभ्यास कोण घेत?
1: पप्पा आणि मम्मी
0: दोघं घेतात. काय करतात बाबा?
1: बाबा गोल्डचा बिझनेस.
0: आणि आई घरी असते?
1: हाऊस वाईफ.
0: अच्छा, मग तुझे ग्रँड पॅरेंट्स पण आहेत, तू त्यांच्या सोबत वेळ घालवतेस की नाही?
1: थोडं.
0: बर, सुहाने मला सांग आणखीन काय काय हॉबीज आहेत तुझ्या?
1: तबला. आणि मला गिटार शिकायचंय पण मी अजून शिकली नाही.
0: बर, मग सध्या तबला शिकतेस? कुणाकडं?
1: विशाल सर.
0: छान शिकवतात ना?
1: हो.
0: तू कुठपर्यंत शिकलीस मग?
1: आता 3rd exam जाणार आहे.
0: किती असतात त्याच्यामध्ये एक्झाम?
1: 11 exam.
0: ओके. मग तबला सोबत गाणंही म्हणायला शिकलीस का ग?
1: नाही,
0: फक्त तबला वाजवायचं तेवढंच.
1: हो.
0: कसं काय एवढं आवडलं तुला?
1: माझा फ्रेंड म्हणत होता तबला क्लासला जायचं म्हणून मी पण गेले.
0: बर, फ्रेंड म्हणत होता म्हणून त्याच्यासोबत गेलीस?
1: आणि तेव्हा मला इंटरेस्ट आले.
0: किती वेळ जातेस तिकडं?
1: सॅटरडे आणि संडे,
0: 2 दिवस. ओके, मग आता तुला गिटारही शिकायचं आहे?
1: हो.
0: मग ते कधीपासून शिकणार आता?
1: आता नेक्स्ट मंथ.
0: ओके. मग स्पोर्ट्समध्ये वगैरे भाग घेतेस की नाही स्कूलमध्ये?

0: कुठले कुठले?
1: रनिंग आणि बॅडमिंटन.
0: बर, नंबर आला कशामध्ये?
1: नाही.
0: अच्छा, तुला कुठले आवडतात?
1: फक्त बॅडमिंटन.
0: आवडत?
1: हो.
0: घरी खेळतेस? घराकडे?
1: हो.
0: काय शेड्यूल असतं का तुझं घरी आल्यानंतर? काय काय करतेस जरा सांग मला.
1: ड्रॉइंग, नंतर तबला थोड्या वेळ प्रॅक्टिस करते
0: घरी.
1: हो.
0: ओके, मग नंतर?
1: नंतर क्यूब्स.
0: त्याच्यासोबतच?
1: हो.
0: मग ह्याच्यामुळे तुझी मोबाईल वापरण्याची सवय सुटली का ग?
1: हो.
0: म्हणजे आधी जरा वापरत होतीस जास्त?
1: हो. आता थोडा वापरते.
0: थोडा वापरतेस जस्ट फॉर चेंज म्हणून?
1: हो.
0: ओके, मग आता तू नुकतीच फोर्थ स्टँडर्डला आहेस, म्हणजे मला वाटते तू 10-11 वर्षाची असेल.
1: हो, 10 इयर्स.
0: हो ना, म्हणजे 10 वर्षाची आहेस तू. तर तुझ्या एवढी जी मुलं आहेत ती भरपूर मोबाईलवरती गेम खेळत असतात, किंवा आता टिकटॉक वगैरे आलेला आहे त्याच्यामध्ये ते बघत असतात. तूही करतेस वाटतं, हसतेस म्हणजे. टिकटॉकवर आहेस का?
1: हो.
0: अच्छा, काय काय केलीस?
1: 7 व्हिडिओ.
0: 7 व्हिडिओ केलीस? ओके, किती लाईक्स मिळाले?
1: मला माहिती नाही.
0: बघितले नाहीस? बर, कुठले केलेस व्हिडिओ? सॉंग्स होते की काय डायलॉग होते?
1: सॉंग्स पण डायलॉग्स पण.
0: मग एखादा डायलॉग मला ऐकव ना.
1: नाही.
0: असं काय ग, एखादा म्हणून दाखव. आता टिकटॉक वर प्रॅक्टिस तर केली असतील ना 2-3 कि 1 टेक? ओके होत.
1: मला ते सॉंग्स येत होत म्हणून मी म्हणत होते.
0: सॉंग्स केलीस? कुठलं?
1: साकी साकी.
0: आणि?
1: आणि कोका कोला.
0: बर, नेक्स्ट
1: आणि कुठलं?
0: अच्छा, म्हणजे एवढेशेच व्हिडिओ केलीस तू?
1: नाही, आणि मी मार्बल्स पण केले.
0: अच्छा, मार्बल्स काय होत?
1: ते मार्बल सॉल्व करून फक्त 1 मिनिट मध्ये ठेवायचं.
0: ते केलीस?
1: हो.
0: बर, आणि क्यूब्स घेऊन काय केली नाहीस व्हिडिओ? का ग, ते का सोडलीस तू?
1: ते 60 सेकंड मध्येच करायचं.
0: जास्त वेळ पण चालते वाटते की नाही काय? अच्छा, म्हणजे टिकटॉक चे रुल्स अँड रेग्युलेशन पण माहिती आहेत म्हण. मग मला ह्याचे पण जरा रुल्स अँड रेग्युलेशन सांग की, जे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलीस तू, त्याचे काय रुल्स होते?
1: त्याचे फक्त सॉल्व आणि पॅटर्न करायचं,
0: तेवढंच होत.
1: हो.
0: दिलेल्या वेळेमध्ये?
1: नाही. मिनिमम 3-2 मिनिट मध्ये करायचं.
0: बर, आणि समज एखाद्याचं चुकलं की मग काय होतं त्यांचं?
1: त्यांनी डिस्क्वालिफाय.
0: अच्छा, मग असे 300 मुलांनी भाग घेतला आणि त्याच्यामध्ये
1: 7 लोक डिस्क्वालिफाय
0: झाले. ओके, जरा जरी चुकलं तरी लगेच बाहेर?
1: नाही, मग ते स्टार्टिंग पासून 3 मिनिटापर्यंत करायचं.
0: म्हणजे एकही चान्स भेटत नाही?
1: नाही
0: भेटत, जरा चुकलं की बाहेरच.
1: हो.
0: म्हणजे खूपच स्ट्रिक्ट आहे.
1: हो.
0: होय ना. मग तुझं फर्स्ट कॉम्पिटिशन होतं जे तू अटेंड केलीस?
1: होय.
0: मग कसं कसं आणि कसं वाटते तुला, म्हणजे फर्स्ट तू अटेंड केलीस कॉम्पिटिशन आणि त्याच्यामध्येच तुझं वर्ल्ड रेकॉर्ड झालं, गिनीज बुक मध्ये तुझं नाव नोंदवलं गेलं?
1: मला खूप इंटरेस्टिंग वाटतंय. मला प्राऊड वाटतंय.
0: प्राऊड फील होतंय?
1: हो.
0: जेव्हा तुला समजलं की तुझं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये म्हणजे सामील झालंय किंवा तिथं नोंद झाली तुझ्या नावाची, तेव्हा काय केलीस तू नेमकं?
1: डायरेक्टली डान्स केली.
0: डान्स केलीस? कोण होतं तुझ्या सोबत आणखीन?
1: मम्मी पप्पा
0: दोघं होते.
1: हो, आणि फ्रेंड्स.
0: फ्रेंड्स पण होते? जे तिथं झालेले होते की इकडून बेळगाव मधून कोण होते?
1: बेळगाव मधून.
0: बेळगाव मधले? अच्छा, तुम्ही सगळेजण बेळगावचे फ्रेंड्स तुमचे इथंच तुम्ही प्रॅक्टिस करता की?
1: इथंच प्रॅक्टिस करता.
0: म्हणजे स्कूलचे आहेत की घराकडचे आहेत?
1: घराकडचे.
0: अच्छा, म्हणजे ते तुझ्या सोबत सोबत बसून शिकलेले?
1: हो.
0: छान, आपण एक कार्यक्रमामध्ये ब्रेक घेऊया सुहानी आणि नंतर पुन्हा आपण तुझ्याशी आणि तुझ्या बाबांशी गप्पा मारणार आहोत. तुम्ही ऐकत राहा वेणूधुनी 90.4 KLE कनसू.

0: छोट्याशा ब्रेक नंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 KLE कनसू आणि मालवी शो मध्ये माझ्या सोबत बोलते सुहानी सचिन वेर्णेकर. सुहानी, मला सांग की हे जे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तू केलीस त्यासाठी तू स्वतः किती दिवस प्रॅक्टिस केलीस आणि कसं होतं तुझ्यासाठी ते सगळं?
1: मी 4 ते 5 दिवस प्रॅक्टिस केले. त्याच्यानंतर मला आणि खूप एक्सपिरियन्स आला म्हणून मी फुल डे क्यूबच करत होते. आणि
0: जसं तू मला म्हटलीस सुरुवातीला की हे तू तुझ्या चाचूंकडून शिकलीस, तर त्यांच्यासोबत आणि कुणाकुणाचा सपोर्ट मिळाला तुला याच्यासाठी?
1: चाचू, चाची, मम्मी, पप्पा सगळ्याकडून.
0: आणि स्कूलमध्ये?
1: स्कूलमध्ये टीचर्स, फ्रेंड्स आणि प्रिन्सिपल्स,
0: त्यांचाही सपोर्ट मिळाला, मार्गदर्शन मिळालं.
1: हो.
0: अच्छा, मग या सर्वांसाठी तुला काही सांगायचं आहे?
1: हो. मी माझ्या चाचूला आणि चाचीला थँक्स म्हणते कारण तिने मला हे शिकवलं. थँक्यू चाचू, थँक्यू चाची.
0: अच्छा.
1: थँक्यू ऑल दी टीचर्स अँड प्रिन्सिपल.
0: मग मला सांग की हे जे तू शिकलीस ना रुबिक क्यूब्स, त्याच्यासाठी तुला अभ्यासामध्ये काही फरक पडला किंवा त्याचा सपोर्ट मिळाला काही?
1: हो, माझं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आणि मी अभ्यासात माझं पर्सेंटेज वाढायला लागलं.
0: अच्छा, म्हणजे हे जे सॉल्व करत बसायला तुला कॉन्सन्ट्रेट करावं लागत होतं, खूप वेळ त्याच्यावरती द्यावा लागत होता, त्यामुळे तुझे पेशन्सही वाढले, कॉन्सन्ट्रेट करण्याची क्षमता वाढली आणि तो फायदा तुला अभ्यासामध्ये झाला.
1: हो.
0: मग मला सांग, तुझ्या एजची जी मुलं आहेत ती आता मोबाईलमध्ये खूप गुंतलेली असतात. मी ब्रेकपूर्वी सांगितलं की गेम्स खेळतात किंवा अनेक व्हिडिओज वगैरे बनवण्यामध्ये ती बिझी असतात, तर अशा मुलांना काय सांगशील?
1: मी त्यांना सांगते की माझ्यासारखं क्यूब शिकून गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड करावं आणि माझ्यासारखं त्यांचं नाव
0: गिनीज बुकमध्ये यावं.
1: गिनीज बुकमध्ये यावं.
0: बरं, आणि त्यासोबत इतरही गेम्स आहेत त्याच्यामध्येही इंटरेस्ट दाखवावा मोबाईल सोडून, हो ना?
1: हो.
0: बर, मग तू आता मोबाईल खेळायचं कमी केलीस मोबाईलवरती?
1: हो.
0: छान. मग मला सांग, तू तबला शिकतेस तर एखादं गाणं म्हणूच शकतेस तू, एखादं छानसं गाणं?
1: मला गाणं म्हणायला
0: येत नाही.
1: मला ताल्स येतात.
0: ताल्स येतात. ओके, मग ते म्हणून दाखवशील?
1: हो.
0: बर.
1: धा तरी किड तक तक तरी किड तक धा तरी किड तक ते ना किड तक ता तरी किड तक तक तरी तक तरी किड तक धा तरी किड तक ते ना किड तक.
0: हा, हे म्हणजे तबला वाजवताना तुम्ही यूज करता का?
1: हो.
0: अच्छा अच्छा अच्छा.
1: त्रिताल.
0: अच्छा, म्हणजे हे तू त्रिताल म्हटलीस?
1: हो.
0: अच्छा, मग तू जे तबला शिकायला जातेस तिथं किती स्टुडंट आहेत ग?
1: 13.
0: 13 तुझ्या बॅचला?
1: हो.
0: म्हणजे 13 स्टुडंट आहेत. सगळे तुझ्या एज ग्रुपचे आहेत?
1: नाही, थोडे मोठे आहेत.
0: मोठे पण आहेत? मग ते तुमच्या सोबतच शिकतात?
1: हो.
0: अच्छा. बरं, सुहानी, तुझ्या हॉबीज तर तू सांगितलीस, तुला ड्रॉइंग करायची हॉबी आहे आणि हे जे करतेस तू रुबिक क्यूब्स त्याचीही तुला आवड आहे आणि ते सोडून तुला म्हणजे वेळ मिळत नाही जास्त, तशी तू अभ्यासातही खूपच हुशार आहेस, 99% घेतीयेस तू आणि डॉक्टर बनायचं आहे तुला म्हणून तू सांगितलीस मला, तर त्याच्यासाठी ऑल दी बेस्ट. आणि हे जे आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलीस तू, ह्याच्यामध्येही तुझी आणखीन अचीवमेंट्स तू कर आणि आमच्या स्टुडिओला ये असं म्हणेन. पण नेक्स्ट टाइम आल्यानंतर जरा भरपूर बोलायला पाहिजे.
1: हां,
0: नक्की ना?
1: हो.
0: ओके. सुहानी, थँक्यू सो मच तू इकडे आलीस आणि हे जे नवीन काहीतरी आहे ते आपल्या श्रोत्यांपर्यंत आपण पोहोचवतोय तुझ्या माध्यमातून, तर थँक्यू सो मच.
1: वेलकम.
0: आतापर्यंत आपण सुहानी सचिन वेर्णेकर हिला ऐकत होतो. तिनं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे रुबिक क्यूब्समध्ये, ज्यामध्ये 300 मुलांनी सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये 293 मुलं सिलेक्ट झाली, त्यामध्ये सुहानी एक होती. ती जैन हेरिटेज स्कूलची स्टुडंट आहे. या पुढचा भाग आपण पुढच्या आठवड्यामध्ये ऐकणारच आहोत, पण आजचा भाग कसा होता त्याच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा एका नवीन कार्यक्रमासोबत उद्या पुन्हा येईलच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 KLE कनसू. नमस्कार.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BFarm, PharmD, MPharm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। NAAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702। वेबसाइट आहे www.kleifarm.edu।
3: KLE Technological University ಬೆಳಗಾವಿ 2026-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ। ಡಾಕ್ಟರ್ MS ಶೇಷಗಿರಿ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಬೆಳಗಾವಿ। KCET ಕೋಡ್ E036, ಕಾಮೆಡ್ ಕೆ ಕೋಡ್ E065। 2025-26 500 ಹೆಚ್ಚು ನೇಮಕಾತಿ ಆಫರ್ಗಳು ಲಭಿಸಿವೆ। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಾರ್ಷಿಕ 16 LPA ವರೆಗಿನ ಕನಿಷ್ಠ ಪ್ಯಾಕೇಜ್ ದೊರೆತಿದೆ। 150 ಹೆಚ್ಚು ಅನುಭವಿ ಶಿಕ್ಷಕರು ಹಾಗೂ 50 ಹೆಚ್ಚು ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಪದವೀಧರರಿದ್ದಾರೆ। ಸುಸಜ್ಜಿತ ಲರ್ನಿಂಗ್ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ, ಟಿಂಕರಿಂಗ್ ಲ್ಯಾಬ್ ಮತ್ತು ವೈಫೈ ಸಹಿತ ಹಾಸ್ಟೆಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ। ಬಯೋಮೆಡಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕೆಮಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಸಿವಿಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ UG ಕೋರ್ಸ್ಗಳು, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ AI, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಅಂಡ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್, ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ಅಂಡ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್, ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ BCA, MCA, MBA ಮತ್ತು MTech ಇನ್ ಸ್ಟ್ರಕ್ಚರಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಸಿವಿಲ್ ಲಭ್ಯವಿದೆ। ಇನ್ಫೋಸಿಸ್, ಜುನಿಪರ್ HPE, ಫೆಡರಲ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮತ್ತು ಬೋಶ್ ನಂತಹ 60+ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಕಂಪನಿಗಳು ಭೇಟಿ ನೀಡುತ್ತವೆ। ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 08312440322 ಅಥವಾ www.kletech.ac.in ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ।

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-70-362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448-99-8331.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
2: केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगावी, ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगावी, KCET कोड E036. मोर देन 500 प्लेसमेंट ऑफर्स वर रिसीव्ड इन 2025-26. स्टुडंट्स सिक्युअर्ड अ हायेस्ट एन्युअल पॅकेज ऑफ अप टू 16 लाख पर एनम. द युनिव्हर्सिटी हॅज 150+ एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी मेंबर्स अँड 50+ डॉक्टरल डिग्री होल्डर्स. वेल इक्विप्ड लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब अँड वायफाय एनेबल्ड हॉस्टेल फॅसिलिटीज आर अवेलेबल. UG कोर्सेस, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60+ companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information call 0831-244-0322 or visit www.kletech.ac.in.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

येली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवणकुटची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BPharm, PharmD, MPharm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। NAAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702। वेबसाइट आहे www.kleparm.edu।
3: KLE ಟೆಕ್ನಾಲಜಿಕಲ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಬೆಳಗಾವಿ 2026-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ। ಡಾಕ್ಟರ್ MS ಶೇಷಗಿರಿ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಬೆಳಗಾವಿ। KCET ಕೋಡ್ E036, ಕಾಮೆಡ್ ಕೆ ಕೋಡ್ E065। 2025-26 500ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ನೇಮಕಾತಿ ಆಫರ್ಗಳು ಲಭಿಸಿವೆ। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಾರ್ಷಿಕ 16 LPA ವರೆಗಿನ ಗರಿಷ್ಠ ಪ್ಯಾಕೇಜ್ ದೊರೆತಿದೆ। 150ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಅನುಭವಿ ಶಿಕ್ಷಕರು ಹಾಗೂ 50ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಪದವೀಧರರಿದ್ದಾರೆ। ಸುಸಜ್ಜಿತ ಲರ್ನಿಂಗ್ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ, ಟಿಂಕರಿಂಗ್ ಲ್ಯಾಬ್ ಮತ್ತು ವೈಫೈ ಸಹಿತ ಹಾಸ್ಟೆಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ। ಬಯೋಮೆಡಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕೆಮಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಸಿವಿಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ UG ಕೋರ್ಸ್ಗಳು, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ AI, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಅಂಡ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್, ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ಅಂಡ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್, ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, BCA, MCA, MBA ಮತ್ತು MTech ಇನ್ ಸ್ಟ್ರಕ್ಚರಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಸಿವಿಲ್ ಲಭ್ಯವಿದೆ। ಇನ್ಫೋಸಿಸ್, ಜುನಿಪರ್ HPE, ಫೆಡರಲ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮತ್ತು ಬೋಶ್ ನಂತಹ 60+ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಕಂಪನಿಗಳು ಭೇಟಿ ನೀಡುತ್ತವೆ। ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 08312440322 ಅಥವಾ www.kletech.ac.in ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ।

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड, बसवनकुडची, बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये: 100 हून अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा

0: अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमान रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणाम आधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा, नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu.
1: KLE Technological University, Belagavi. Admissions open for 2026-27. Dr. M.S. Sheshgiri Campus, Belagavi. KCET code E036. More than 500 placement offers were received in 2025-26. Students secured a highest annual package of up to 16 lakh per annum. The university has 150-plus experienced faculty members and 50-plus doctoral degree holders. Well-equipped learning factory, tinkering lab and Wi-Fi-enabled hostel facilities are available. UG courses, biomedical engineering, chemical engineering, civil engineering, engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60 plus companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information, call 0831 244 0322 or visit www.kletech.ac.in.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये, 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000+ अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu. आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज OPD सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: KLE टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.
2: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ. ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वणधोनी 90.4 FM KLE कनसू। आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आपण घेऊन आलो आहोत एक खास आणि प्रेरणादायी अनुभव। भाग्यनगर कृषी कॉलनी येथील विद्यार्थिनी आणि त्यांच्या शिक्षिका सौ मंगल हेबाळकर आज आपल्या सोबत आहेत। यांनी KLE वणधोनी 90.4 FM या रेडिओ स्टेशनला भेट दिली आणि रेडिओ केंद्राचं कार्यक्रम निर्मिती आणि त्याचं एडिटिंग कसं होतं या सर्व प्रक्रियेविषयी त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली। या भेटी दरम्यान विद्यार्थिनींनी उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला आणि अनेक प्रश्न विचारून रेडिओ विश्वाची ओळख करून घेतली। चला तर मग ऐकूया या विशेष भेटीचा अनुभव त्यांच्याच शब्दात, ज्याच्यामध्ये आपल्या सोबत असणार आहेत कुमारी सानवी हेबाळकर, सुधीती कुलकर्णी, संस्कृती देशपांडे, निसर्गा कामकर आणि त्यांच्या शिक्षिका सौ मंगल हेबाळकर यांना आपण ऐकतोय। तर लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते। तुम्ही ऐकत राहा वणधोनी 90.4 FM KLE कनसू।
1: नमस्कार मनीषा जी, मी माझी शिक्षिका सौ मंगल हेबाळकर। आम्ही कृषी कॉलनी 8 क्रॉस भाग्यनगर मधून बोलतो आहोत। आमच्या मुलींना रेडिओ केंद्रावर एक निबंध लिहायचा आहे, त्यासाठी तुमच्याकडून माहिती घेण्यासाठी आम्ही तुमच्या या स्टुडिओत आलो आहोत। आमच्या मुलांना माहिती द्या अशी विनंती। विद्यार्थिनींची नावे आहेत सानवी हेबाळकर, KLS इंग्लिश मीडियम स्कूल 6, सुदिती MV हेरवाडकर 6, संस्कृती संत मीरा 5, निसर्गा मुक्तांगण विद्यालय 10।
0: थँक्यू तुम्हाला आधी सर्वांना, कारण वेणुधोनी म्हणजेच रेडिओ जे केंद्र आहे त्यावरती तुम्ही निबंध लिहिण्यासाठी आमचं स्टेशन सिलेक्ट केलात आणि अगदी आवडीनं तुम्ही इथं आलात, त्याबद्दल सर्वात आधी अभिनंदन तुमच्या सर्वांचं।
2: वेणुध्वनी केंद्राची स्थापना केव्हा झाली?
0: वेणुध्वनी केंद्राची स्थापना तर 2014 ला झाली, ती बॅकग्राऊंड मध्ये होती आणि 2015 पासून सर्व लोकांना वेणुध्वनी हे ऑन एअर ऐकायला भेटलं, म्हणजे रेडिओ मध्ये तुम्हाला ऐकायला भेटलं 2015 ला। 2014 पासून आपण बॅकग्राऊंड मध्ये काम करत होतो, जसं की सगळे प्रोग्राम बनवणं आणि बँक बनवून ठेवणं, म्हणजे स्टोअर करून ठेवणं, म्हणजे एकदा रेडिओ स्टेशन स्टार्ट झालं की प्रोग्राम मध्ये गॅप पडू नये यासाठी आम्ही वर्षभर काम केलं आणि 2015 पासून आम्ही ऑन एअर गेलो।
3: इथे प्रोग्राम कसे चालतात?
0: इथे प्रोग्राम 3 लँग्वेज मध्ये चालतात, जे की कन्नडा, हिंदी, मराठी असे 3 लँग्वेज आहेत ज्या बेळगावच्या लोकल लँग्वेजेस आहेत आणि याच्यामध्ये भरपूर लोक पार्टिसिपेट करतात आणि खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रोग्राम आपल्याकडे चालतात ज्याच्यामध्ये तुमच्यासारखी मुलं भाग घेऊ शकतात आणि कृषीवरती प्रोग्राम चालतात, भरपूर व्हरायटी ऑफ प्रोग्राम आमच्याकडे चालू असतात।
3: तुम्ही रेकॉर्डिंग कधी कधी करता?
0: आमचं ऑफिसचं टायमिंग आहे सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत। तर आमचं म्हणजे जे आम्ही प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह आहोत किंवा तुम्ही जे RJ म्हणून ओळखता त्यांची ड्युटी आहे 9 ते 5, तर 9 ते 5 या दरम्यान आपलं रेकॉर्डिंग होत असतं स्टुडिओ मध्ये।
3: लाईव्ह म्हणजे काय? लाईव्ह प्रोग्राम प्रसारित होतात का?
0: लाईव्ह म्हणजे नेमकं काय की आपण आता बोलतोय तर हे डायरेक्टली ऑन एअर जाणं, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला रेडिओवरती ऐकू जाणं, म्हणजे इथं सध्या बोलतोय आपण आणि डायरेक्टली तुम्ही बाहेर ऐकणं याला लाईव्ह म्हणतात आणि ते पुन्हा प्रसारण होत नाही, हे डायरेक्टली एकदाच लाईव्ह जातं।
2: या FM केंद्राची स्थापना करण्याचा उद्देश काय?
0: खरं तर आमचे जे KLE संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरे, त्यांचं एक स्वप्न होतं की आपण कम्युनिटीशी आणखीन जोडलं जावं, म्हणजे जी तळागाळातली किंवा जी लोक आहेत त्यांच्याशी डायरेक्टली जोडलं जावं, या उद्देशानं त्यांनी हे रेडिओ स्टेशन सुरू केलं, म्हणजे जेणेकरून कम्युनिटीसाठी आणखीन थोडं काम करता यावं या उद्देशानं याची स्थापना त्यांनी केली।
4: मॅडम, ह्या केंद्राचे नाव वेणुध्वनी असे का?
0: खूपच चांगला प्रश्न आहे आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असावा की वेणुध्वनी हे नाव कसं पडलं। वेणुध्वनी हे नाव असं पडलं की पूर्वी बेळगावचं नाव हे वेणुग्राम होतं आणि वेणुग्राम नाव असल्यामुळं असंही म्हटलं जातं की बेळगावमध्ये पूर्वी बांबूची झाडं खूप असायची आणि त्याच्यामुळं बेळगावला वेणुग्राम हे नाव पडलं। हे किती लोकांना माहिती नाही मला, पण असं सांगितलं जातं आणि त्याच्यामुळंच वेणुग्राम हे नाव बेळगावला पूर्वी होतं, तर त्याचाच आम्ही वेणू घेतला आणि आमचा ध्वनी असं मिळून वेणुध्वनी हे आमच्या रेडिओ स्टेशनला नाव देण्यात आलं।
3: इथे कोण कोण येऊन कार्यक्रम देऊ शकतात?
0: जसं मी आधीच्या एका प्रश्नामध्ये सांगितलं की व्हरायटी ऑफ प्रोग्राम आपल्याकडे चालू असतात, तसं तुमच्यासारखी मुलं शाळेची येऊन प्रोग्राम देऊ शकतात, महिला वर्ग जो आहे तो प्रोग्राम देऊ शकतो, साहित्य जे लिहितात म्हणजे कविता लिहिणं असेल किंवा स्टोरी लिहिलेली असेल तीही येऊन इकडं सादर करू शकतात, परत सायंटिस्ट असतील, शेतकरी असतील, कोणीही येऊन इकडं प्रोग्राम देऊ शकतात, फक्त छान बोलता आलं पाहिजे, वेळ थोडा मॅनेज केला केला पाहिजे आणि प्रोग्राम मधून काहीतरी एखादा मेसेज आपण लोकांना दिला पाहिजे.
4: दर दिवशी किती तास कार्यक्रम होतात?
0: आमचं रेडिओ स्टेशन 15 तास चालतं दिवसातून. जसं मी सांगितलं की सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे बॅनर आम्ही बनवलेले आहेत वेगवेगळ्या लँग्वेजचे, तर त्याप्रमाणे ते कार्यक्रम प्रसारित होत असतात.
2: कोणकोणत्या भाषेत कार्यक्रम होऊ शकतात?
0: 3 भाषेमध्ये प्रोग्राम होतात आपले, जसं की कन्नडा, हिंदी आणि मराठी. इंग्लिश मधले पण होतात, काही लोकांनी कोकणी पण म्हटलेला आहे, पण जास्त प्रमाणात प्रोग्राम जर होत असेल तर ह्या 3 लँग्वेजमध्ये होतात.
2: मॅडम, मी ही अनाउन्सर होऊ शकते का?
0: नक्कीच. अनाउन्सर होण्यासाठी म्हणजे आपल्याकडे छान आवाज असायला पाहिजे अशी काही गरज नाही, फक्त आपलं प्रेझेंटेशन कसं आहे, आपण कोणत्या विषयावरती कसं बोलतो, कसं प्रेझेंट करतो हे जास्त महत्वाचं ठरतं. त्याच्यामध्ये आपल्याला किती नॉलेज आहे हे जास्त महत्वाचं ठरतं आणि त्याच्यासोबत आपली भाषेवरती कशी कमांड आहे ते खूप मॅटर करतं. त्यामुळं अनाउन्सर हे कोणी होऊ शकतं थोडासा प्रयत्न केला तर.
4: ह्या बेळगावच्या विनोदनी केंद्राचा कार्यक्रम कुठपर्यंत ऐकू येतो?
0: वेणुधोनी हे कम्युनिटी रेडिओ आहे, तर कम्युनिटी रेडिओचे काही नॉर्म्स आहेत, काही रुल्स अँड रेग्युलेशन आपल्याला फॉलो करावे लागतात. त्यामुळं कम्युनिटी रेडिओला ही फक्त सराउंडिंग म्हणजे जिथं स्टेशन आपलं स्थापित आहे त्याच्या आजूबाजूला ऍज पर नॉर्म्स 15 किलोमीटर ऐकायला येतं, पण आपलं जे स्टेशन आहे ते आसपास दुसरं स्टेशन नसल्यामुळं रेडिओ स्टेशन खूप दूरपर्यंत आपला रेडिओ ऐकायला जातो.
2: आम्ही मोबाईलवर आमचा आवाज रेकॉर्ड करतो तेव्हा इतका स्पष्ट आवाज रेकॉर्ड होत नाही, पण तुमच्याकडे किती छान रेकॉर्डिंग कसे होते?
0: आता जिथं आपण बसलोय ना, हा आपला स्टुडिओ आहे, याला रेकॉर्डिंग रूम म्हणतात, आणि मधली जी रूम आहे ती एडिटिंग रूम आहे, त्याच्या बाजूची जी रूम आहे ती लाईव्ह रूम आहे, तर हा जो पूर्ण सेटअप आहे तो साऊंड प्रूफ स्टुडिओ आहे. ह्याच्यामध्ये जे मटेरियल वापरलेलं आहे ते अशा पद्धतीचं आहे मटेरियल की इथून ह्या रूम मधून त्या रूम मध्ये असाच ऐकू जात नाही आवाज. ते आपण एकतर इशारा करायला पाहिजे मग ते समजून घेतात, नाहीतर मग माईक थ्रू त्यांनी तिथं स्पीकरला ऐकतात. ह्या दोनच माध्यमातून हे म्हणजे आवाज आपला इकडचा तिकडे जाऊ शकतो. तर हा साऊंड प्रूफ स्टुडिओ असल्यामुळं इथली जी क्लॅरिटी आहे ती अगदी छान येते, म्हणजे रेडिओ क्वालिटी आपण जे म्हणतो ती छान येते. मोबाईल मध्ये आपण जेव्हा रेकॉर्ड करतो त्यावेळी आजूबाजूचा आवाज येत असतो आणि तो आपण अवॉइड नाही करू शकत किंवा त्याला काढूही नाही शकत. एका लेवल पर्यंत थोडस एडिटिंग होऊ शकतं, पण अगदी 100% क्वालिटी तिथं होत नाही.
2: मॅडम, आणखीन काही महत्वाचे आमच्याकडून राहून गेले असल्यास कृपया सांगाल का?
0: नक्कीच. म्हणजे कोण भाग घेऊ शकता हा प्रश्न तुम्ही विचारलात, पण म्हणजे कुठल्या टाईपचे प्रोग्राम आपण करत नाही हे सांगणं तेवढंच गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी आपण काही घेत नाही आणि पॉलिटिक्स वरती बोलत नाही, अध्यात्मावरती आपण बोलत नाही. हे जे 3 विषय आहेत ते 3 विषय बॅन केले तर बाकीचा कुठलाही विषय घेऊन तुम्ही छान बोलू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन थोड्याशा गोष्टी आमच्या वेणुधोनीबद्दल मी सांगेन की आपले लाईव्ह प्रोग्राम जे होतात त्याच्यामध्ये 2 टाईपचे लाईव्ह होतात, म्हणजे एकामध्ये डॉक्टर्स येऊन इथं भाग घेतात आणि ज्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुम्हाला काहीतरी आजार आहे किंवा घरच्यांना काहीतरी होतंय तर तुम्ही डायरेक्ट डॉक्टरांशी बोलू शकता. अशा प्रकारचे लाईव्ह शो होतात जे महिन्यातून 2 किंवा 3 आपण अरेंज करतो. आणि रोजचे जे आम्ही आरजे बोलत असतो त्याचं शेड्यूलही आहे, ते 10 ते 12 कन्नड लँग्वेज मध्ये होतात लाईव्ह शो, 2 ते 4 मराठी लँग्वेज आणि 5 ते 8 हिंदी लँग्वेज, असे हे रोजचे लाईव्ह शो आमचे असतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त डॉक्टरांचे लाईव्ह शो. आपल्याला प्रोजेक्टही मिळतात आपलं काम बघून, त्या प्रोजेक्टवरती आम्ही काम करतो. आउटरीच प्रोग्राम आम्ही बरेचसे अरेंज करतो, जिथं जाऊन लोकांना माहिती देणं असेल किंवा शेताबद्दलची माहिती असेल, ऑर्गॅनिक फार्मिंग कसं करावं, किंवा तुम्ही गोबर गॅसबद्दल ऐकून नसाल कदाचित, त्याचा उपयोग आपण कसा करून घ्यावा ही सगळी माहिती पण देतो. डॉक्टरांना घेऊन जातो, आरोग्याविषयी माहिती देतो. महिलांना बऱ्याचशा समस्या असतात, मेनोपॉज असेल किंवा मासिक पाळीच्या तक्रारी असतील किंवा पर्सनल हायजीन मुलांनी कसं शाळेमध्ये मेंटेन ठेवावं याविषयीची शाळेमध्ये जाऊन आम्ही कार्यक्रम करतो, किंवा गुड टच बॅड टच असेल याबद्दल अवेअरनेस करतो. असे वेगवेगळे आम्ही प्रोग्राम शाळेमध्ये सुद्धा अरेंज करतो. रेडिओबद्दल आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटेल की आपल्या रेडिओचं म्हणजे केली वेणुधोनी हे एक ॲप सुद्धा आहे जे तुम्ही मोबाईल प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून घेऊ शकता आणि जगभरात कुठेही ऐकू शकता विदाऊट एनी डिस्टर्बन्स. तर हे ॲप आपलं 24 तास सुरू असतं. जेव्हा आम्ही लाईव्ह असतो म्हणजे सकाळी 6 ते 9 या दरम्यान रेडिओवरती जे प्रोग्राम आपल्याला ऐकायला भेटतात तेच ॲपवरती चालू असतात, आणि 9 नंतर छान अशी जुन्या गाण्यांचा कार्यक्रम आपण 24 तास ऐकू शकतो. तेव्हा याचाही तुम्ही आनंद घेऊ शकता.
1: मनीषा जी तुम्ही फारच छान सांगितलं. आता आमच्या मुली खरोखरच निबंध इतका सुंदर लिहितील, खरं सगळं व्यवस्थित लिहितील, त्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत.
0: थँक्यू सो मच तुम्ही इकडे आल्याबद्दल. आणि हा एक वेगळा प्रोग्राम आपण केला, फर्स्ट टाइम म्हणजे माझ्या स्टेशन बद्दल एवढ्या निवांतपणे सांगता आलं मला. अर्थात बऱ्याच कॉलेजची वगैरे व्हिजिट होते त्यावेळी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगतच असतो, पण प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून ही पहिलीच वेळ होती आणि छान वाटलं बोलून. थँक्यू. श्रोतेव, भाग्यनगर कृषी कॉलनी येथील विद्यार्थिनी आणि त्यांच्या शिक्षिका यांच्या केएलई वेणुधुनी 90.4 FM भेटीचा हा विशेष कार्यक्रम आपण ऐकत होतो. या भेटीतून विद्यार्थ्यांना सामुदायिक रेडिओचे महत्व, कार्यपद्धती आणि जनसंपर्काचे प्रभावी माध्यम म्हणून रेडिओची भूमिका समजून घेण्याची संधी मिळाली. या संस्मरणीय भेटीमुळे अनेक नवीन कल्पना, अनुभव आणि प्रेरणा त्यांना मिळाली, ज्यामध्ये आपल्यासोबत होत्या सान्वी हेब्बाळकर, सुदिती कुलकर्णी, संस्कृती देशपांडे, निसर्गा कामकर आणि त्यांच्या माजी शिक्षिका सौ मंगल हेब्बाळकर आणि त्यांच्यासोबत किशोर काकडे आणि सौ उज्ज्वला काकडे सुद्धा उपस्थित होते. हा कार्यक्रम अतिशय वेगळा होता, तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी कार्यक्रमासह पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसु. नमस्कार.
5: KLE ಫಾರ್ಮಸಿ ಕಾಲೇಜು ಬೆಳಗಾವಿ 2026-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ ರಸ್ತೆ ಬಸವನ್ ಕುರ್ಚಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯವುಳ್ಳ ಹೊಸ ಕ್ಯಾಂಪಸ್ಗೆ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಥಳಾಂತರಗೊಂಡಿದೆ. ವಿವಿಧ ಕೋರ್ಸ್ಗಳು ಬಿಫಾರ್ಮ್, ಫಾರ್ಮ್ ಡಿ, ಎಂ ಫಾರ್ಮ್ ಮತ್ತು PhD ಸೇರಿದಂತೆ ಫಾರ್ಮಸಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆಯಲು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಮುಖ ವಿಶೇಷತೆಗಳು: 100+ ವರ್ಷಗಳ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಇತಿಹಾಸ ಮತ್ತು ಅನುಭವ, ವಿಶ್ವದಾದ್ಯಂತ 3,000+ ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಬಲಿಷ್ಠ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿಯ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಸುಸಜ್ಜಿತ ಹಾಗೂ ಅತ್ಯಾಧುನಿಕವಾದ ಹೊಸ ಆವರಣ, ಔಟ್ಕಮ್ ಬೇಸ್ಡ್ ಎಜುಕೇಶನ್, ಫಲಿತಾಂಶ ಆಧಾರಿತ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿ, ಅಡ್ವಾನ್ಸ್ಡ್ ಡಿಜಿಟಲ್ ಲರ್ನಿಂಗ್ ಎಕೋಸಿಸ್ಟಮ್, ಜಾಗತಿಕ ಮಟ್ಟದ ಗ್ರಂಥಾಲಯ, ವಿಶ್ವದರ್ಜೆಯ ಪುಸ್ತಕ ಮತ್ತು ಮಾಹಿತಿ ಕೇಂದ್ರ, ಪ್ರಾಯೋಗಿಕ ತರಬೇತಿ ಸೌಲಭ್ಯ, ಆಧುನಿಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ನಿಲಯಗಳು ಮತ್ತು ಕ್ರೀಡಾ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳು. NAAC A+ ಗ್ರೇಡ್ ಮತ್ತು NIRF ಶ್ರೇಯಾಂಕ ಹೊಂದಿರುವ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಕ್ಕೆ ಆದ್ಯತೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-247-1399, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9740639702, ವೆಬ್ಸೈಟ್ www.kleefarm.edu.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.